विजय जे प्रसाद तू सबको मानै मुख ताको जस रसन बखानै जे प्रसाद तेरु रहता धर्म मन सदा त्याय की कृपा ब्रह्म प्रभु जी जब दुर्गह मान पाव हे नानक पासे ती कर जावे जेह प्रसाद अरोग कंचन दे लिवलाभ उतस राम स्नेहे जेह प्रसाद तेरा उल्ला रहत मन सुख पावे हर हर जस कहत जे प्रसाद तेरे सगल सिद्ध ढाके मन सरणी पार ठाकर प्रवता कह जे प्रसाद तुझको न पहुँचे मन साथ साथ सिमरु पहुँचे जे प्रसाद पाई दुर्लभ देहे नानक ताकी भगत करे हे जे प्रसाद अभूखन पैरी जय मन ते सिमत को आस की जय